नाचे नाचे कोई वहा आहा नाचे नाचे सारे हसी आहा नाचे नाचे सारे जवा आहा नाचे नाचे।

0: माझे किंग।
1: मी किंग
0: घरी नाही जायचा का? मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छमक छलो, तू माझ